0: काय निंदारी रे भया उठून बैठगा जरे भया
1: आनो याडी तो
0: काय केतिये याडी केले तो माना सेवा लाल भेटो जे बरे बापू लेगी सामने
1: धाटी धाटिया असम की

0: ए भाया काय निंदा रे भाया उठून बेटो गेलो रे भाया
1: आनो याडी तू
0: काय केती यारी केदे तू मने सेवा लाल बेटो जे रे बापू लेगे छाया मनाई
1: ढाटी ढाटिया असन